0: असल कलाकार मंगलूर प्रस्तुत करतात कोंगणी सामाजिक नाटक बोंगो. बरोपी नेल्लू पेर्मानूर. पात्र परिचय विल्सन डिसोजा कुलशेखर, फेलिक्स लसरादो पेर्मानूर, ऑलविन वेगस, राजेश मियापदव नेल्लू पेर्मानूर, अनु बिजय, ब्लेजी मोंतेरो, शॉन रोड्रिगस, कैनी डिसोजा, डिंपल पिंटो, दिव्या डिसोजा, सेलिन डिसोजा. संगीत सतीश सुरतकल. पौधा वनिल वेगस. फोटोग्राफी अनु बिजय. तर बोंगो या सामाजिक कोंकणी नाटक असो मुखार सेल्लो म्हणतो या प्रसारांत ऐकूया.
1: तुझा की पहिले हवे ना जी बिरमोत पावा जी असली. हां बिरमोत पावा ना बिरमोत पाव तू कोण मागून गाव जी भिकारी तू का किते काम सांगा.
2: अंडन अंडन नेवे तू किते दावताय
1: आणि त्या दोन अंतरगतनातल्या सरफा मुखार रावात कोण
2: हा रोता
3: एक मार गेली
1: इचो दोऱ्याचे काम धरलाय
3: नाली ना बाय बेस्ट म्हणले ताका दाडूंक तेंसू वकात देखून दोऱ्याचे काम धरला म्हणले तुका दाडूंक वकात असं जाय तुका आता साबून आहे
1: आंगडी गेल्या उडास आणि साबण पुता
3: साबण दिता वसू साबण दिता तुका साबण चाललो ने
1: जाय
3: जाय जाय तू ती पंचर झाली रिक्षा कांग खे येत आहे करणार चौकास आणि पडा वकात दोन मारिंक दंड झाले
2: हो सडी ना हो सडी ना हा म्हणे मजो भाऊ इन अस मोगान अस
3: कोणे ना म्हणला
2: ते तुका पळोवंक जायना
3: सद्दां पळयता ना तुमचो अवतार
2: आमच्या मध्ये दोऱ्याचो न्यायान जगजाडून पळय
3: सगळे असताना अर्चे खंचे पेलिसा मा
2: तुझी गजल सगळ्या सांगता तुझी गजल सांगता
3: नाका पेलिसा
2: तुझी
4: स्टेशन
2: की रेस्ट
4: मिळते
5: தூங்கிட்டாரு எவ்வளவு மறுபுறவுல
4: போலீசாங்க
2: कोण या मजे परिस्थितीत जीवित सत्ता तका मजो समस्या अडचण
5: अळे रे समस्या असा म्हणून पियलार जायणार कोणसाही समस्या आम्ही समस्या म्हणून मोतीत चिंतलार मात्र तो समस्या कंचाक परिहार असा तो समस्या नाही कंचाक परिहार ना तो नीच समस्या
6: हे झालं ते सारखे सांगले त्यांनी समा
5: कळले
6: मुझेडे एक बारी बोरी आयडिया असा
5: तुझ्याकडे आयडिया येतात ने
6: सामान मस्त पोदा घडल्यान ताका ताने ताळोय बसयला आम्ही ते पोदांची एक सीडी काढल्यार कसे म्हणजे
5: तुका काय दुसऱ्यांक काम नाही
6: किती काम झालं रे सामान
5: ताकांगा पियोन टाईट जाऊन उभे राहू तांका ना ओ ताजी नाईट करून पिसो
2: पिसो पिसो मुझी जीवितची नाईट जाऊन आई आणि गई मका ओढूंक बिडी घेत ना वो सीडी घ्या
5: पेलिसा जिनेंत खंची एक गजाल गंभीरायन खान गेल्यार तुका ही गत येती ना रे एक गत येती ना जिनेंत समस्सो मतींत बेजाराय खान गेल्यार तुझे तसले कितलेशे देण्यावंत कलाकाराज पिरंगादात तांका एक देख जा रे तांका एक वेदी जा मनशान मान केल्यार जायना म्हणले खंयचेय ना कितेय करताय तर ते मान दिवन कर
2: कितेय करताय तर मान
6: दिवन कर करेक्ट
2: मान दिवन सरप येता ने
5: ये बारे काम
6: नहीं दे नहीं समा अने सरप पियोन जे सोडल्यार मागी जीव मा सोडून बाकी
2: तो तू सोड
6: कांडम
5: एलिसा हरेकांत कुशालाय नाही रे हरेकांत कुशालाय नाही अरे ना एका मान पंडितान सांगलांगी कितेय करताय तर ते मान दिवन कर बरे बाड देवाचेर सोड सोर उरलो सोर नाही शिरकालो मात्र सोर
2: कितेय करताय तर मान दिवन कर सोर उरलो सोर नाही
5: बिलकुल नाही
2: शिरकालो सोर तर तो कित्या शिरकात
5: कलाकार म्हणल्यार पिऊन जबाबदारी नसलो म्हणून थोड्यांनी लेबल मारून सोडला आणि हाका तू जीवी जीवी साक्षस आय रे कलाकार म्हणल्यार अशेंच म्हणून लेख केल्यांक पाठ जोखूंक तू कारण जाय देणे सकळांक येना रे सकळांक येना बंजर पार रक्तान सेता देणे तुझ्या जीवितांनी तो बंब फुल्लो आणि तुझ्या पिसुडलो कलाकार म्हणल्यार
2: ಮಗಳು ಸಸುಕಿದ್ಯ ಪೈಜ ಮಗಲ್ನೆ ಕಂಜಾರ ಲುಕ್ತಜ ಪಾತ ಶಿರ್ಕವನು ತೋಂಡಾರ ಬೊಕ್ಕಡತ ಕಾಡ್ಸೋಡ್ಲ ಸಕ್ಕಡು ಕವಿ ನೈ ಕಾನಾಚ ಪಾಕ್ಡ ಕ್ಯಾಸ್ ಬುಟ್ಟಲ ಸಕ್ಕಡು ಪಂಡಿತೀನಿ ಶಿಕ್ಕಲ ಸಕ್ಕಡು ಬುದ್ಧವಂತೀನಿ ಲೋಪ್ನೆಸಲ ಸಕ್ಕಡು ಯಾಸಾಕೀನಿ ಅಣಿ ಕಲಕ ಸಕ್ಕಡ ಪಿಉಂಡಿನಿ ಹಾಪಿಯಲ್ಲೋ ಹೋಗಿದ್ದಾಪಿಯಲ್ಲೋ

विस्तार नाटपणार हा वेदीर गायताना जायते अभिमानी म्हाका आशिल्ले म्हजो ताळो ऐकलो हरी ऐकलो म्हजी शबासकी पटयतालो त्यामध्ये ते जाऊन म्हज्या मोगार पडले आणि म्हजे लागी काजार झाले काजार जाऊन घरा आयल्या ताका उपरांत कळले हांव एक दुबळो कलाकार म्हणून

0: दोन वर्ष दोन वर्ष म्हणजे सांगता कष्ट आणि दिसारण एका भुरग्याक म्हज्या हुस्क्यार घालन म्हाका सोडन सुखाच्या सदेर ते गेले ते म्हजे देणे वळखून म्हज्या फाटल्यान आयले नाही हांव एक ग्रेस्त कलाकार म्हण सुख चिंतून ते म्हज्या फाटल्यान आयिल्ले कलाकार एकलो स्वर व्यंगता नातल्या रे चेडवांच्या पिशा सावसा व्यंगता म्हणतात पूण हांव ते म्हाका सोडून गेल्ले इतल्या वर्सांनी आज म्हणसर खंयच्या एका चेडवाक सुख दृश्टीन दोळ्या उबर पळयले नात आनी म्हाका पळोवंक येनाका हांव सरप येलो हांव सरप येलो एक कलाकार जावन न्हय बैलां सोट गेल्लो घोव जावन कोणा कोणाक केदळा केदळा कितें कितें जावं कसा गे तें जायचेच
1: कितले फाटी सांगला प्युअर गलाटो करचो सामान आहे वेलिसामा
2: गलाटो कोणे केलो
1: अरे तुका हांवें सांगला कितले फाटी सांगला तुवें पोत्यान वेदी केजे म्हणून
2: वेदी केतानंत म्हज्या भावान म्हाका आडायलो
1: तशें कोणे कोणे खारें खारें चलयतना तुवें वेदीक गेल्यार कोणी सोडटा तें वेलिसामा तुवें तशें न्हय वेलिसामा तुजे लागीं देणें आसा तुवें परत्यान वेदीक घेवन तुजें तें देणें वेदी दाखयचे वेलिसामा लोकां मुखार
2: तें जावचें काम न्ही रे
1: तें कितें
2: हांव आतां शीत वसोन प्याज जालो आनी खंय प्याज खंय शिरोत्यान जेवंक जाता रे
1: प्याज शिरोत्यान शिरोत्यान जेवंक जायनातल्या रे एक वाटली पुणी खांडगे येते वेलिसामा
2: वाटली खांडग्यांच्या पैशांनी हॉटेलान जेव येत न्ही
1: तशें न्हय वेलिसामा हॉटेलाची रूस तूं विंगड घरची रूस तूं विंगड वेलिसामा तूं कित्याक असो करताय
2: हॉटेलाची रूस विंगड घरची रूस विंगड
1: विंगड
2: जावं
1: वेलिसामा
2: तूं खंय इशीन
3: म्हाका म्हाका हिना सान त्या दोऱ्याच्या कामाक आपयला ताका येचे हांवें
1: हिना सामान दोऱ्याच्या कामाक आपयला
2: थंय खंयचें काम ना खंयचें खंयचें काम ना जाय जाल्यार पुरचें काम आसा पांयां कोणून दवरला माती वण पांयां बर
3: म्हाका घरा सांगलें समजो ना
2: पांयां कोणून दवरला कोणूक ना ती करंत माती वण पांयां बर तुका म्हज्या लाखार एक साठ दितां
3: तुमकां काणें कांय दिसता गांठ आयकली हांगा सगळ्या दिसाक दोनशी ते अर्ध्या वरां पांयशी गांठ
1: हांगा सगळ्या दिसाक दोनशी गई थंय अर्ध्या वरां पांयशी गई हांगा गांडे कशें आयकात कळना वेलिसामा
2: कितें जावं एक साठ उरलो
1: कितें जावं वेलिसामा आज हांव तुवें पिवचो सोडीचे वेलिसामा म्हजे खातीर म्हजे खातीर तुका सांगची प्राय म्हजी न्हय वेलिसामा जाल्यार एक भावा बरें सांगता वेलिसामा तुवें आज हांव पिवचो सोडीचे वेलिसामा आज हांव पिवचो सोडीचे तुवें
2: बस आज हांव ना पिवचो सोडीचे
1: बस
2: तर एक काम कर आज लास्ट तुझ्या लाखार एक तोटो घालता 20 रुपये
1: म्हजे कडेन पयशे नात वेलिसामा
2: तर हांव सोडीन
1: आरे वेलिसामा म्हजे खातीर पूण पियोसो सोडीचे वेलिसामा तो तूं तुज्या पुताक पळयताना म्हाका बेजार जाता वेलिसामा
2: तें जायना हांवें सोरो पियोसो सोडीचे जाल्यार तुवें म्हाका 20 रुपये दिवचे लास्ट तुज्या नांवार लास्ट इच्छेच्या नांवार सोरो सोडलो लास्ट
1: आरे आरे वेलिसामा आरे सामान नूर उरले 10 रुपये आसात तेय म्हजे न्हय देनी सामाचे वेलिसामा
2: दहा जाल्यार दहा साठ
1: आज तो पियो सो सुडी जे पेली
2: सुट लो
1: कंडित ना
2: कंडी सुट लो
1: कंडी
2: सट लास्ट सट लास्ट सट लास्ट सट करो लास्ट लास्ट अनी पियन
1: सुट लो पेली सो सुट लो।

0: पिटा फिनील, हमें तुका पैल्यान सांगले न्हय, तुका एक बरो फुडार आसा. तुझ्या डॅडीचे देणे तुझ्या रक्तान सुवाळून आयला. प्रयत्न केल्यार मुखार तूं एक बरो गावपी जातले.
1: म्हाका मोन आसा, पूण पप्पा सोडिना न्हय.
0: पप्पा सोडी ते, ताचे लागीं हांव उलयतां. तूं फिरगेजीच्या कॉयरान जॉयन जा, तेंच्या तुका साबार अवकाश मेळटले. सांगले बरे, तुज्या फ्रेंडाक प्रायज मेळना रे?
1: ना आंटी, बीर मोत्ताची. अंकल, इगर्जीच्या सिंगिंग कॉम्पिटिशन ना मका फर्स्ट प्लेस अंकल.
2: ओ, कंग्रेचुलेशंस माय बॉय.
1: थैंक्स अंकल.
2: ಒಸ್ತುರ್ ಮೊದ್ಲಿ ಏನ್ ಸೀದಾ ಕರಾ ಸೊಸೈಟಿ ಬೇಡದಾಕಿ ನೂ ಲತ ಕಂದೋರ್ಲ ದೋ ಮುಡ್ಕೇಕ
1: ರೈಟ್ ಅಂಕಲ್.
2: ಅನೇ ಖುಷಿ ಪಾಪ ಬರಿ ಒಡ್ಲು ಸಿಂಗ ಸಾಬುತ ಡಬ್ದು ಮಾದೇ ಬಲದಾಯ ನಾ
1: ರೈಟ್ ಅಂಕಲ್.
2: ಒಸ್ ಒಸ್ ಒಸ್
3: ನಾಟಕ ಸುಮುಖರ್ ಸಿಲ್ಲುವಂಟು ಫಲ್ಯಾಂಚ ಪ್ರಸಾರ ತಮ್ಮ ಐಕತೆಲ್ಯಾಂ ಐಕತ್ರವ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM ರಂಗ್ ರಂಗಾಳ್ಚಿನಿ.

0: रेडियो सारंग 107.8 FM
1: आता थोडी कणावर बी भलायकी चड थोड्यांक बरी उरता म्हणटात. तुम्ही खंयचे बरं कणा घातल्यात, कशें तुमचे कण जवान बरं? मास
2: मास मागीर कुंगाड मागीर मासली कुर्ल्यो हांवें कांय नाटलें. म्हाका कण कांय जाय म्हणू जाल्यार तें कवणंत जायचें. म्हज्या पोटाक जायना, म्हज्या तोंडार उसान अणसांची इबास येतना. केदार काल उदकांत उकडून गेला हांवें. केदार बांगडे दसन काली
1: काली मसल्याचे कणा वरवी तुमचो जीव असे तुमकां उरोवंक भलायके बरीत करूंक साध्य जाला म्हणटात. आज आम्ही ताळो माळो कार्यक्रमा खातीर रेडिओ सारंगाचे तुमच्या लागी संवाद करून आसा, तुमच्या लागी उलोवन आसा. किती म्हणतात आयच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही, तुमचे अभिप्राय किती?
2: म्हणजे अभिप्राय म्हणजे बघलं पुरा तुमच्या दिवसातल्या अंतर म्हाका बारीक उशी जाता. तसं जाल्यार म्हजो टायमूय पास जालो, म्हणजे वाचली बघलां पुरा भायर पडली.
1: एक फावटी तुमचे बाळपणाक आनी तुमच्या तरणाटपणाक तुम्ही फाटी परतल्यात, परतून एक फावटी सुकण्या नदर आम्ही घाल्या.
2: हय हय हय.
1: फ्रांसिस डिसोझा इतो वेळ आमच्या संगी तुम्ही ह्या ताळो माळो कार्यक्रमान तुमची ओळख करून दिल्या खातीर आनी तुमच्या कार्याची झळक करून दिल्या खातीर तुमकां आमच्या रेडिओ सारंग तर्फेन आमच्या निर्देशका तर्फेन देव बरें करूं म्हणटा. आनी तुमचे मुखले जिवन आनीक ह्या समाजसेवेन तुमी मुखार वचून भलायके बरी समाज निर्माण करूंक, तशेंच तुमचे आनीक सेवा आमच्या समाजीक लाबोवन दी म्हणून आशेता. आनी तुमकां बरें मागता,
2: तुमकांय बरें मागता. कित्याक म्हण सांगल्यार म्हजे असले इंटरव्यू खंड येवन तुमी एकदम म्हणजे टायम पास केल्ल्याक तुमकांय देव बरें करूं.
1: म्हाका आयकप न्हू आयच्या ताळो माळो कार्यक्रमांत फ्रांसिस डिसोझा रिक्षा ड्रायव्हर ऑटो चालक मालक संघाचो अध्यक्ष हांचे संगी आम्ही उलोवप चलयलो. मुखल्या ताळो माळो कार्यक्रमांत परत म्हणल्या तबळे वर्ग आयकून रावात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीन. कोंकणी मातयेंत आसात साबार पाळां संस्कृतीची मुळां. संवसाराच्या शिमापुर्यांत विस्तारल्यान कोंकणी बाळा हाचे मोलादीक सादरपणस
3: ताळो आणि उमाळ.

0: वर्षा, दोन वर्षा मजे संगता कष्ट आणि दिसारने एका वर्ग्याक मजे उस्क्यार घालने म्हाका सोडून सुखाच्या सदनेर ते गेले ते मजे देणे वळकून मजे फाटल्यान आयले नाही. हाँ एक ग्रेस्त कलाकार म्हणून सुख चिंतून त्या मध्ये फाटल्यान आयले. कलाकार एकलो स्वरा व्यंगता नातल्यार चेडवांच्या पिशा सहसा व्यंगता म्हणतात. पूण हांव ते म्हाका सोडून गेल्ले इतल्या वर्सांनी आज म्हणसर खंयच्या एका चेडवाक सुख दृश्टीन दोळ्या उबार पळयले ना ते आणि म्हाका पळोवंक येणार का. हांव सरप येलो, हांव सरप येलो एक कलाकार जावन न्हय बैलां सोड गेल्लो गोव जावन. कोणा कोणाक कितें कितें जावंक आसा गे तें जायचेच.
1: कितले फाटी सांगला प्युअर गालाटोकरचो सामान आहे फेलिसामा.
0: गालाटो कोण आहे गेलो.
1: अरे तुका सांगला कितले फाटी सांगला तुम्ही पोत्यान वेदी केजे म्हणून.
0: वेदी केता नंतर माझ्या भावान म्हाका आडायलो.
1: तशें कोणे कोणे कार्य चलयतना तुवें वेदीक गेल्यार कोणी सोडटा ते फेलिसामा. तुवें तशें न्हय फेलिसामा, तुजे लागी देणे आसा. तुवें परत्यान वेदीक येवन तुजे ते देणे वेदी दाखयचे फेलिसामा लोकां मुखार.
0: तें जावचेचे काम न्ही रे.
1: तें कितें.
0: हांव आतां शीत वसोन प्याज जालो आनी खंय प्याज खंय शिरोत्यान जेवंक जाता रे.
1: प्याज शिरोत्यान शिरोत्यान जेवंक जायना रे. एक वाटली पुणी खांगे येते फेलिसामा.
0: वाटली खांगेच्या पैशांनी हॉटेलान जेवू येत नाही.
1: तसे नाही फेलिसामा. हॉटेलाची रूस तू विंगड, घरची रूस तू विंगड फेलिसामा. तू कित्याक असं करताय.
0: हॉटेलाची रूस इंगड, घरची रूस इंगड
1: इंगड
0: जाऊन जाय जाल्यार पुरचे काम आसा. पांया कोणून दवरला माती वण पांया बर.
2: म्हाका गाळे सांगले समजोना.
0: पांया कोणून दवरला कोणूक ना ती करंत माती वण पांया बर. तुका म्हज्या लाखार एक साठ दिता.
2: जय जय.

0: गांठ ऐकली अंगा सगळ्या दिसा दोनशी तयार देवरा पांची गांठ
1: अंगा सगळ्या दिसा दोनशी गई तयार देवरा पांची गई अगं गांडे कसे ऐकात कळना बेलिसामा
2: किती साठ उरलो
1: कितें जावं दी पेलिसामा आज तो तुवें पियोसो सोडीचे पेलिसामा मुझे खातीर तुका सांगची प्राय म्हजी न्हय पेलिसामा जाल्यार एक भाव बरी सांगता पेलिसामा तुवें आज तो पियोसो सोडीचे पेलिसामा आज तो पियोसो सोडीचे तुवें
2: आज तो ना पियोसो सोडीचे तर एक काम कर आज लास्ट तुझे लकार एक तोटो घालता 20 रुपये
1: मुझे पैसे नांत पेलिसामा
2: तर हांव सोडीन
1: मुझे खाती पियोसो सोडीचे पेलिसामा तुझ्या पुताक पळयता
2: तें जायना हांवें

0: खराब पिवन सो सोडी जाल्यार तुवें म्हाका 20 रुपया दिवचे. लास्ट तुज्या नांवार लास्ट इच्छेच्या नांवार सरो सोडलो लास्ट.
1: अळे अळे पेली सामा अळे सामान 100 रुपया आसात ते मुजे नाही देनी सामाचे पेली सामा
0: 10,000 दा सट
1: आज तो पिवन सो सोडी जे पेली
0: सोडलो
1: कंडित ना
0: कंडित सोडलो कंडित सट लास्ट सट लास्ट सट लास्ट सट करू लास्ट लास्ट आणि पिवन
1: सत्रह.

0: ಮುಜಾ ಪೆನ್ ತನ್ ಬಾಳ್ ಹಾಕ್ಲಿಂತಾರ ಇತ್ತೆ ದೊಡ್ಡ ನಾಡ್ನ ಹೆಂಗರ ಹೃದಯ ಕೊಡ್ತೋಣ.
1: तुका कितले काम आसा तितले काम तुवें केल्यार जालें. जानवाय म्हणी दाखोवंक गेल्यार जागृत.
2: सेंटिमेंटल हिरो दोन दिसांनी ह्या भाषणाची व्यवस्था केली जाली नंतर तुझी वाट तुका मुझी मका.
1: त्या विषयान तर डॅडी लागी आज तू उलयता.
2: हो आयले तुझे माणिक उलयल्यान ताका काय गोत्तना म्हण चिंतीचे मातर हे लागी उलयताना हसून किळोन उलयता. आता पळय नाटक असो
1: फाल्यां तूं वचून अबॉर्शन करे ना तर तुवें तुज्या बापायक अशें.